राजा दशरथांच्या मृत्यूचं वर्तमान दूताने बुद्धास भरतापासून गुप्त ठेवलं. कदाचित श्रीरामाला यौवराज्याभिषेक होत असेल म्हणून त्वरेनं पाचारण केलं असेल. अशा कल्पनेनं भरत तातडीनं अयोध्येला आला. गतधवा नगरीचं दृश्य त्याला अत्यंत उदास आणि करुण गंभीर दिसलं. कैकईची भेट होतास तिनं सर्व प्रकार आपल्या लाडक्या पुत्राला निवेदन केला. राजाचं औरोदयी करून राज्य स्वीकार करण्याची आज्ञा तिनं त्याला केली. कैकईचं ते स्वार्थीपणाचं भाषण ऐकून भरताला संताप अनावर झाला. तो कैकईला म्हणाला, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, अश्वपतीची नव्हेस कन्या नव्हेस माझी माय, धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय, वधनाथाचा करील मूढे पतिव्रता का कुडी, माता न तू वैरिणी, शाखे सहतू वृक्ष तोडीला फळा इच्छिसी वाढ, शाखे सहतू वृक्ष तोडीला फळा इच्छिसी वाढ, आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड, स्वीकार इनमी राज्य तुझास्तव कीर्ती होईल दुणी, माता न तू वैरिणी, वनात भाता धाडिले सितू स्वर्गी धाडिले तात, श्रीरामाचे वल्कल देता कानच जळले हात, उभीन राही पळभर येथे काळे करजावनी, माता न तू वैरिणी. निराधार हा भरत पोरका कुठे आसरा आज, निराधार हा भरत पोरका कुठे आसरा आज, निपुत्रिके तू मिरव लेवनी वैधव्याचा साज, पडो न छाया तुझी पापणी सदनी सिंहासिनी, पडो न छाया तुझी पापिणी सदनी सिंहासिनी, माता न तू वैरिणी, तुला पाहता तृषार्थ होते या खड्गाची धार, तुला पाहता तृषार्थ होते या खड्गाची धार, श्रीरामाची माय परी तू कसा करू मी वार, कुपुत्र म्हणतील मला कैकई माता दोघी जणी, माता न तू वैरिणी, कसा शांतवू शब्दा नेहमी कौसल्येचा शोक, सुमित्रेस त्या उदास वाणे गमतील तिन्ही लोक, कुठल्या वचने नगरजनांची करू मी समजावणी, माता न तू वैरिणी, वनाहुनीही उजाड झाले रामा विण हे धाम, वनाहुनीही उजाड झाले रामा विण हे धाम, वनात हिंडुन धुंडुन आणि परत प्रभू श्रीराम, नका आडवे येऊ आता कुणी माझिया पणी, नका आडवे येऊ आता कुणी माझिया पणी, माता न तू वैरिणी, चला सुमंता द्यासे नेला एक आपुल्या हाक, चला सुमंता द्या सेनेला एक आपुल्या हाक, श्रीरामाला शोधा यास्तव निघोत नजरा लाख, अभिषेक आस्तव घ्या सांगाती वेद जाणते मुनी, माता न तू वैरिणी, असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास, असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास, हाच एकला ध्यास येथुनी हीच एकली आस, काल रात्रसी रहा इथे तू आक्रंदत विजनी, माता न तू वैरिणी.

दाटला चोहीकडे अंधार. अशा अवस्थेतच राजा दशरथांचं एकाएकी प्राणोत्क्रमण झालं. सर्व नगरीत हाहाकार उडाला. वसिष्ठाधिकांनी संयमपूर्वक तो प्रसंग सहन केला. नंदीग्रामी भरतला आणवण्यासाठी दूत पाठवले गेले.